छत्तीस सुजैहा पतित उधार ले हो हा नानक अरदास ते हो मेरे मना आसावरी मैला पन्यवा एक तुका

फिर होए ना फेरा राम, फिर होए ना फेरा अंत सच निबेड़ा, गुरुमुख मिले वड्याई साचे रंग राते, सहजे माते सहजे रहे समाई, सच्चा मन पाया सच वसा।

तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहंद तू।

देखत करता, अदृष्टो करता, दृष्टो करता, उपत करता, परलो करता, व्यापत करता, अलिप्तो करता, वक्तो करता, बूजत करता, आवत करता, जात भी करता, निर्गुण करता, सरगुण करता, गुर प्रसाद नानक समदृष्टा, गौण महला पंजवा, आंक्यो मीन कपक की न्याई, तू उर्ज रहे हो कुसुम भाए ले, पग पारे सास ले खेले, तो उदरे हर गुण गाए ले, मन समझित हो।